सेसरीशिल्पी लता मंगेशकर, गीतकार साहिल, संगीत रवि, कथाचित्र आंखें।